0: ಪತ್ನಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುವರ್ಯ ಶೌರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರಾನ್ ಪ್ರದತ್ತವತಿ. ಶೌರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರಾಃ ರಕ್ಷಾ ಸೈನ್ಯಬಲಾನಾಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಆರಕ್ಷಕ ಬಲಾನಾಂ ಕೇಂದ್ರ ಶಾಸಿತ ಆರಕ್ಷಕಾಣಾಂ ಕಾರ್ಮಿಕಾಣಾಂ ಚ ಕೃತೆ ಪ್ರದೀಯಂತೆ. ಏತೆ ಪುರಸ್ಕಾರಾಃ ಸಶಸ್ತ್ರಬಲಾನಾಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಆರಕ್ಷಿಬಲಾನಾಂ ಅನ್ಯ ಸುರಕ್ಷಾ ಅಭಿಕರಣಾನಾಂ ಚ ಕಾರ್ಮಿಕಾಣಾಂ ಅಸಾಧಾರಣ ಶೌರ್ಯ ಕಾರ್ಯಾನ್ ಉದ್ದಿಶ್ಯ ಪ್ರದೀಯಂತೆ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿನಾ ಸಮಾರೋಹೆ ಸಪ್ತ ಸರ್ವೋತ್ತಮ ಯುದ್ಧ ಸೇವಾ ಪದಕಾನಿ, ತ್ರಿಂಶತ್ ಪರಮ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಪದಕಾನಿ, ದ್ವಾದಶ ಉತ್ತಮ ಯುದ್ಧ ಸೇವಾ ಪದಕಾನಿ, ಷಟ್ ಪಂಚಾಶತ್ ಅತಿವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಪದಕಾನಿ ಚ ವಿತರಿತಾನಿ. ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನವರ್ಯ, ರಕ್ಷಾಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹ, ಅನ್ಯೇ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣ, ಸಶಸ್ತ್ರ ಸೇನಾಯಾಃ ವರಿಷ್ಠಾಃ ಅಧಿಕಾರಿಣಶ್ಚ ಅಸ್ಮಿನ್ ಅವಸರೆ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಆಸನ್. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಮುರ್ಮುಹು ವರ್ಯ ಇತಃ ಪೂರ್ವಂ ಅಸ್ಮಿನ್ ಮಾಸೆ ಅಷ್ಟದಿನಾಂಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನೆ ರಕ್ಷಾ ಅಲಂಕರಣ ಸಮಾರೋಹೆ ಪ್ರಥಮ ಚರಣಸ್ಯ ಶೌರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರಾನ್ ಪ್ರದತ್ತವತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹ್ಯಃ ಅವದತ್ ಯತ್ ತಸ್ಯ ಸೆಷೆಲ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ಯಾತ್ರಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣೈಃ ಪರಿಣಾಮೈಃ ಪೂರಿತಂ ಆಸೀತ್. ಯೇನ ಭಾರತ ಸೆಷೆಲ್ಸ್ ದೇಶಯೋಃ ಮೈತ್ರಿ ಪ್ರವರ್ಧಿತಾ ಭವಿಷ್ಯತಿ. ಸಾಮಾಜಿಕಾಂತರ್ಜಾಲೀಯ ಸಂದೇಶೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವದತ್ ಯತ್ ವಿಗತ ಪಂಚದಶ ವರ್ಷೇಷು ಉಭಯೋಃ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಸಂಬಂಧಃ ಸುದೃಢ ವಿಶ್ವಾಸೇನ ಸಂಯುಕ್ತ ಪ್ರಗತಿನಾ ಚ ಚಿಹ್ನಿತಃ ಅಸ್ತಿ. ಯದಾ ತು ಆಗಾಮಿ ಪಂಚಾಶತ್ ವರ್ಷಾಣಿ ನವಾನ್ವೇಷಣೇನ ಸುಸ್ಥಿರತಯಾ ಸಂಯುಕ್ತ ಸಮೃದ್ಧ್ಯಾ ಚ ನಿರ್ಧಾರಿತಾಃ ಭವಿಷ್ಯಂತಿ. ಸಹ ಸೆಷೆಲ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಸ್ಯ ಪಂಚಾಶತ್ತಮೇ ವರ್ಷೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ದಿವಸಸ್ಯ ಸಮಾರೋಹೆ ಭಾಗಗ್ರಹಣಾಯ ಹರ್ಷಂ ಪ್ರಕಟಿತವಾನ್. ಶ್ರೀ ಮೋದಿ ಸೆಷೆಲ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತ್ಯೆ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಹರ್ಮಿನಿ ಇತ್ಯಸ್ಮೈ ಸೆಷೆಲ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ಸರ್ವಕಾರಾಯ ಜನಾನಾಂ ಚ ಸ್ನೇಹಾಯ ಧನ್ಯವಾದಂ ಅದದಾತ್. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಿವೇಶಾವಸಂರಚನಾ ಕೋಶಸ್ಯ ನೀಫ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಕೃತೆ ಸರ್ವಕಾರಸ್ಯ ಸಮಗ್ರ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾ ಅಧುನಾ ಷಷ್ಠಿಸಹಸ್ರ ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಿ ಅಭವತ್. ಏತತ್ ಉಪಕ್ರಮಂ ಮೂಲಸೌಕರ್ಯಾಣಾಂ ಕೃತೆ ಅನ್ಯೇಷು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಚ ಕೇಂದ್ರಸ್ಯ ನಿವೇಶ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾಂ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲೇನ ಗತ ಸಪ್ತಾಹೆ ಆಧಾರಭೂತ ಸಂರಚನಾ ನಿವೇಶಸ್ಯ ಗತಿಂ ವರ್ಧಯಿತುಂ ದೇಶೆ ಸಂಸ್ಥಾಗತ ಮೂಲಧನಂ ಉತ್ಪ್ರೇರಯಿತುಂ ಚ ನಿಧೌ 30,000 ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಅತಿರಿಕ್ತ ನಿವೇಶ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾನುಮೋದಿತಾ. ಕೇಂದ್ರೀಯ ಕೃಷಿ ಕೃಷಕ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಿ ಶಿವರಾಜ ಸಿಂಹ ಚೌಹಾನಃ ಅದ್ಯ ಆರಭ್ಯ ಪೂರ್ವೋತ್ತರಸ್ಯ ದ್ವಿದಿವಸೀಯ ಯಾತ್ರಾಯಾಂ ಭವಿಷ್ಯತಿ. ಶ್ರೀ ಚೌಹಾನಃ ಅಸಮ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಗುವಾಹಟಿ ನಗರೆ ಉಚ್ಚಸ್ತರೀಯ ಸಮೀಕ್ಷಾ ಸಭಾಯಾಃ ಆಯೋಜನಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಸಭಾಯಾಂ ಅಸಮ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಸಮೀಪಸ್ಥೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಸ್ಯೇಷು ಗ್ರಾಮೇಷು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಜಲಸಂರಚನಾಯಾಂ ಚ ಜಲಪ್ಲಾವಸ್ಯ ಪ್ರಭಾವಸ್ಯ ಸಮೀಕ್ಷಾ ಭವಿಷ್ಯತಿ. ವರ್ತಮಾನ ಸಹಾಯೋದ್ಧಾರ ಕಾರ್ಯಾಣಾಂ ಪ್ರಗತೇಃ ಸಮೀಕ್ಷಾಪಿ ಭವಿತುಂ ಶಕ್ನೋತಿ. ಅಸಮರಾಜ್ಯಸ್ಯ ಸಮೀಕ್ಷಾಯಾಃ ಅನಂತರಂ ಶ್ರೀ ಚೌಹಾನಃ ಶ್ವಃ ಅರುಣಾಚಲ ಪ್ರದೇಶಸ್ಯ ಜಲಪ್ಲಾವಿತ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ನಿರೀಕ್ಷಣಂ ವಿಧಾಸ್ಯತಿ. ಸಹ ಜಲಪ್ಲಾವಿತಾನಾಂ ಗ್ರಾಮಾಣಾಂ ಕೃಷಿಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಸಹಾಯೋದ್ಧಾರ ಶಿಬಿರಾಣಾಂ ಚ ಸ್ಥಿತ್ಯಾಃ ಮೂಲ್ಯಾಂಕನಂ ಕರ್ತುಂ ವಾಯುಮಾರ್ಗೇಣ ಭೂಮಾರ್ಗೇಣ ಚ ಸರ್ವೇಕ್ಷಣಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಜುಲೈ ಮಾಸಸ್ಯ ತೃತೀಯ ದಿನಾಂಕಾದಾರಭ್ಯಮಾನಸ್ಯ ಸಪ್ತಪಂಚಾಶತ್ ದಿವಸಾತ್ಮಿಕಾಯಾಃ ವಾರ್ಷಿಕ ಅಮರನಾಥ ಯಾತ್ರಾಯಾಃ ಪ್ರಾಕ್ ಸುರಕ್ಷಾ ಸಂಸ್ಥಾಃ ಪಂಜಾಬತಃ ಜಮ್ಮುಕಾಶ್ಮೀರ ಪರ್ಯಂತಂ ತೀರ್ಥಯಾತ್ರಾ ಮಾರ್ಗೇ ಸಜ್ಜತಾಂ ತೀವ್ರೀಕೃತವಂತಃ. ಮೋಕ್ ಡ್ರಿಲ್ ಇತಿ ಆಚರಂತಿ ನಿರೀಕ್ಷಣ ಪ್ರಣಾಲಿಂ ಸಕ್ರಿಯಂ ಕುರ್ವಂತಿ. ಸಹಸ್ರಶಃ ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಣಾಂ ಸುರಕ್ಷಿತ ಗಮನಾಗಮನಂ ಸುನಿಶ್ಚೇತುಂ ಅಂತಾ ಸಂಸ್ಥಾ ಸಮನ್ವಯಂ ಸುದೃಢಂ ಕುರ್ವಂತಿ ಚ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार बल. सरकार ने पेट्रोल और डीजल की बिक्री पर लगाए गए अस्थायी प्रतिबंध हटाने का फैसला किया है. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय ने कहा कि सार्वजनिक क्षेत्र की तेल कंपनियों के पेट्रोल पंपों पर पहली जुलाई से ये प्रतिबंध हट जाएंगे। मंत्रालय के अनुसार पश्चिम एशिया संकट के दौरान अंतर्राष्ट्रीय बाजार में कच्चे तेल की कीमतें बढ़ गई थी, इस वजह से 12 जून से अस्थायी प्रतिबंध लगाए गए थे। इसके तहत एक ग्राहक या वाहन को एक दिन में अधिकतम 200 लीटर डीजल देने की सीमा तय की गई थी। इसका उद्देश्य कालाबाजारी और जमाखोरी रोकना तथा सभी उपभोक्ताओं को पेट्रोल और डीजल की पर्याप्त उपलब्धता सुनिश्चित करना था। मंत्रालय ने कहा कि अब देश में पेट्रोल और डीजल की आपूर्ति सामान्य हो गई है, इसीलिए जनहित में इन अस्थायी प्रतिबंधों को वापस लेने का फैसला किया गया है। पश्चिम बंगाल सरकार ने राज्य में समान नागरिक संहिता UCC लागू करने का फैसला किया है। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने विधानसभा में इसकी घोषणा की। उन्होंने कहा कि 2 जुलाई को होने वाली राज्य मंत्रिमंडल की बैठक में विधेयक का मसौदा पेश किया जाएगा। इसके लिए सर्वोच्च न्यायालय की सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ति रंजना देसाई की अध्यक्षता में एक समिति बनाई गई है। केंद्र सरकार ने भारतीय फिल्म उद्योग को बढ़ावा देने के लिए 2 महत्वपूर्ण फैसले किए हैं। नई दिल्ली में सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव की अध्यक्षता में हुई समीक्षा बैठक में ये निर्णय लिए गए। सूचना और प्रसारण मंत्रालय ने प्रसार भारती के अध्यक्ष प्रसून जोशी की अध्यक्षता में एक उच्च स्तरीय अध्ययन समूह का गठन किया है। ये समूह भारतीय सिनेमा के मौजूद अवसरों और चुनौतियों का अध्ययन कर उद्योग को मजबूत बनाने के सुझाव देगा। मंत्रालय ने राज्यों के लिए आदर्श राज्य सिनेमा विनियमन भी तैयार किए हैं और उन्हें अपनाने का अनुरोध किया है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज से आंध्र प्रदेश के 2 दिन के दौरे पर रहेंगी। राष्ट्रपति आज विजयनगरम में केंद्रीय जनजातीय विश्वविद्यालय के पहले दीक्षांत समारोह में शामिल होंगी। राष्ट्रपति का कल अनंतपुरम में आंध्र प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालय के भी प्रथम दीक्षांत समारोह में शामिल होने का कार्यक्रम है। कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान आज हरियाणा का दौरा करेंगे और खेत बचाओ अभियान के समापन समारोह में शामिल होंगे। वे किसानों से सीधे संवाद करेंगे। श्री चौहान वहां एक प्रदर्शनी में भी भाग लेंगे। इसके बाद कृषि मंत्री पूर्वोत्तर के 2 दिन के दौरे पर जाएंगे। वे गुवाहाटी में उच्च स्तरीय समीक्षा बैठक की अध्यक्षता करेंगे, जिसमें असम और आसपास के क्षेत्रों में बाढ़ से हुई फसल, गांवों और बुनियादी ढांचे की क्षति तथा राहत कार्यों की समीक्षा की जाएगी। दिल्ली मंत्रिमंडल ने दिल्ली इलेक्ट्रिक वाहन नीति को मंजूरी दे दी है। ये नीति कल से चरणबद्ध ढंग से लागू होगी। इसका उद्देश्य 31 मार्च 2030 तक दिल्ली को शून्य उत्सर्जन परिवहन की दिशा में आगे बढ़ाना और प्रदूषण कम करना है। मुख्यमंत्री रेखा गुप्ता ने कहा कि सरकार अगले 4 वर्षों में इलेक्ट्रिक वाहनों के विकास पर 8,000 करोड़ रुपए खर्च करेगी।
2: पूरी की पूरी पॉलिसी इलेक्ट्रिक व्हीकल्स के ऊपर केंद्रित है। इस पूरी ईवी पॉलिसी के अंतर्गत हमारा 7,000 करोड़ का खर्च तो मात्र इन 4 सालों में होगा और इसके अलावा 8,000 करोड़ अन्य हम लोग इस ईवी इंफ्रास्ट्रक्चर को क्रिएट करने में और जो साल दर साल रोड टैक्सेस जो माफ होंगे उसमें हमने कैलकुलेट किया है, तो लगभग 15,000 करोड़ का लाभ दिल्ली की जनता को इस ईवी पॉलिसी के माध्यम से होने वाला है।
1: भारत ने अफगानिस्तान के रिहायशी इलाकों में पाकिस्तान के हवाई हमलों की कड़ी निंदा की है। इन हमलों में महिलाओं और बच्चों सहित 36 नागरिकों की मौत जबकि 163 लोगों के घायल होने की खबर है। विदेश मंत्रालय ने कहा कि पाकिस्तान की ये कार्रवाई अफगानिस्तान की संप्रभुता पर हमला है और क्षेत्रीय शांति तथा स्थिरता के लिए गंभीर खतरा है। फीफा विश्व कप के नॉकआउट चरण में पैराग्वे ने जर्मनी को एक कड़े मुकाबले में हरा दिया है। दोनों टीमें निर्धारित समय पर एक एक गोल की बराबरी पर थीं। इसके बाद पेनल्टी शूटआउट में पैराग्वे ने जर्मनी को 4-3 से हराया। इसके साथ ही पैराग्वे राउंड ऑफ 16 में प्रवेश कर गई है, जबकि जर्मनी विश्व कप से बाहर हो गई है। वहीं ब्राजील भी राउंड ऑफ 16 में पहुंच गया है। ब्राजील ने रोमांचक मुकाबले में जापान को 2-1 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
3: ये आकाशवाणी का रायपुर और सरायपाली केंद्र है। 7:05 हुए हैं। लीजिए सुनिए सूचनात्मक कार्यक्रम नमस्कार रायपुर।